शमन जो गानो हलायो आहे ॾाढो भलो गानो असांखे फरमाशी बाबा हिन गाने जी विलेज जंगेजा सिटी रतो देड़ो रियाज हुसैन जतोई हे फयाज हुसैन जतोई हे मोहम्मद हाशिम जतोई शहनवाज अली शहनवाज जतोई न शहनवाज जेको आहे न जोगी आहे कहिड़े मोहम्मद कासिम जतोई ईअं जो सभु जतोई जतोई वरी विच में शहनवाज जोगी खणी छॾियव ईअं न कंदा कयो बाबा और जवाबु तव्हां ॾिनो आहे जेको आहे सही सही सही समझी वियासीं ऐं हीउ गानो तव्हांजे नाले आहे सो तव्हां हिन गाने खे इंजॉय कयो

अच्छा त अॼु की टॉपिक मौजूद मां अहां जी नज़र हीअ ख़ूबसूरत नज़म करण थो पियो चाहियां उन में मूं कोशिशि कई आहे त शायरी छा कंदी आहे उहो अव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि थो पियो कयां शायरी जो मुआशरे में छा किरदारु आहे उहो अव्हां असांखे ॿुधाईंदो जेको टॉपिक आहे उन जी छा कंट्रीब्यूशन आहे मुआशरे में उन जी कहिड़ी अहमियत आहे ऐं शायरी छा कंदी आहे इन जे उनवान सां अव्हां सॼणनि ताईं मुंहिंजो लिखियलु नाचीज़ जो नज़म शायरी सच ॻाल्हाईंदी आहे शायरी सच ॻाल्हाईंदी आहे ॿार दिल तां ग़मनि जो ई लाहींदी आहे शायरी सच ॻाल्हाईंदी आहे ॿार दिल तां ग़मनि जो ई लाहींदी आहे कंहिंखां रुसियल हुजे कंहिंजो साथी अगरि कंहिंखां रुसियल हुजे कंहिंजो साथी अगरि रुसी वयलनि खे ई परचाईंदी आहे शायरी सच ॻाल्हाईंदी आहे थोरो आहे मज़ो थोरो आहे दर्द बि थोरो आहे मज़ो थोरो आ दर्द भी सूर सुमिल वरी से जागाईंदी आहे शायरी सच ॻाल्हाईंदी आहे ॿार दिल तां ग़मन जो ई लाहींदी आहे कोई केॾो बि कंहिंखां को दूर रहे कोई केॾो बि कंहिंखां को दूर रहे पंहिंजनि प्यारनि सां प्यारा मिलाईंदी आहे शायरी सच ॻाल्हाईंदी आहे ॿार दिल तां ग़मनि जो ई लाहींदी आहे कयो आबिद बयां पंहिंजो अहिवालु आ कयो आबिद बयां पंहिंजो अहिवालु आ ॻाल्हि दिलि जी ई सभ खे ॿुधाईंदी आहे शायरी सच ॻाल्हाईंदी आहे ॿार दिल तां ग़मनि जो ई लाहींदी आहे

अच्छा त अॼोकी टॉपिक मूजिब मां अव्हांजी नज़र ते ख़ूबसूरत नज़म करणु थो पियो चाहियां. उन में मूं कोशिशि कई आहे त शाइरी छा कंदी आहे उहो अव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि थो पियो कयां. शाइरी जो मुआशिरे में छा किरदारु आहे उहो अव्हां असांखे ॿुधाईंदो आहे. जेको टॉपिक आहे उनजी छा कंट्रीब्यूशन आहे मुआशिरे में, उनजी कहिड़ी अहमियत आहे ऐं शाइरी छा कंदी आहे, इन जे उनवान सां अव्हां सॼणनि ताईं मुंहिंजो लिखियलु नाचीज़ जो नज़म. शाइरी सचु ॻाल्हाईंदी आहे, शाइरी सचु ॻाल्हाईंदी आहे, ॿार दिलि तां ग़मनि जो ई लाहींदी आहे. शाइरी सचु ॻाल्हाईंदी आहे, ॿार दिलि तां ग़मनि जो ई लाहींदी आहे. कंहिंखां रुसियल हुजे कंहिंजो साथी अगरि, कंहिंखां रुसियल हुजे कंहिंजो साथी अगरि, रुसी वयलनि खे ई परचाईंदी आहे. शाइरी सचु ॻाल्हाईंदी आहे. थोरो आहे मज़ो, थोरो आहे दर्द बि, थोरो आहे मज़ो, थोरो आहे